0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

0: ऐकत आहात MGM 90.8 FM साथे तो बात है।
1: हेलो हाय नमस्कार छत्रपती संभाजीनगर
2: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8

0: गुड मॉर्निंग नमस्कार आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो
1: ऑल इज वेल आरजे अदनान का मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम आणि आज आहे 28 ऑगस्ट. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर आज इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1845 मध्ये सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. यानंतर 1916 मध्ये पहिले महायुद्ध जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले होते आणि 1931 मध्ये फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला होता आणि 1973 मध्ये टोयोटा मोटर्सची स्वतंत्र कंपनी बनली होती. त्यानंतर 1990 मध्ये इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले होते. आणि यानंतर आज जन्मदिवस आहे उर्दू शायर फिराक गोरखपुरी यांचा. बाय द वे फिराक गोरखपुरी यांचे शायरीज खूप प्रसिद्ध आहेत, पण त्यांचं ओरिजिनल नाव काय होतं माहिती का? रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी असं त्यांना म्हणायचे. आज त्यांचाच जन्मदिवस आहे. यासोबतच 1906 ला आजच्या दिवशी जन्म झाला होता रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा. आणि 1928 ला जन्म झाला होता भारतीय पदार्थ वैज्ञानिक MGK मेनन यांचा. आणि 1928 ला जन्म झाला होता सुप्रसिद्ध सतार वादक उस्ताद विलायत खा यांचा. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 28 ऑगस्टचं छोटं पण महत्वाचं असं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

नमस्कार, गुड मॉर्निंग आरजे अदनान, तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय. तर आपण हेल्थ टिप्स मध्ये ना काही योजनांबद्दल सुद्धा माहिती घेत असतो, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर आज आपण जाणून घेऊयात आयुष्मान भारत योजनाबद्दल. हा भारत सरकारचा आरोग्य विमा आरोग्य भर हेल्थ इन्शुरन्स कार्यक्रम आहे. हा सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्य विमा देशभरात सुमारे 12 कोटी गरजू व दुर्बल कुटुंब यांना कव्हर करतो. दर कुटुंबाला दरवर्षी 5 लाखांपर्यंत सेकंडरी व टेरिटरी आरोग्य सेवांसाठी संरक्षण उपलब्ध करतो. हॉस्पिटलमध्ये भरती, शस्त्रक्रिया, उपचार, डायग्नोस्टिक, पब्लिक किंवा इम्पॅनल प्रायव्हेट हॉस्पिटल यासोबत इन पेशंट उपचार 3 दिवस आधीची आणि 15 दिवस नंतरची खर्चाचाही समावेश यात करण्यात येतो. सर्व प्रकारच्या आजारांवर हा विमा काम करतो. तर यासाठी पात्र कोण असतात? जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, SC ST बेघर गरीब, अशासकीय काम करणाऱ्या कामगार मंडळी परिवार, त्यांच्या उत्पन्न व आर्थिक स्थिती कमी आहे, यांना या योजनेचा फायदा घेता येईल. आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, जर सरकारने त्यांच्या बाबतीत नवीन नियम लागू केले आहेत तर त्यांना याचा फायदा घेता येईल. तर यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन कसं करू शकता? तर PMJ या वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा इम्पॅनल हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. अर्जासाठी आधार कार्ड, राशन कार्ड किंवा अजून कोणते ओळखपत्र असणे गरजेचं आहे. मान्य झाल्यावर आयुष्मान कार्ड तुम्हाला देण्यात येईल, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार तुम्हाला करता येईल. तर हे आहे आयुष्मान भारत योजना. तर गरजूंनी याचा फायदा नक्की घ्या आणि अशाच इन्फोटेनमेंट सोबत ऐकत राहा.

0: संतुलित आहार जो आहे हा विटामिन बी 12 चा सर्वोत्तम स्रोत आहे. जे पूर्णपणे शाकाहारी आहे किंवा जे प्रेग्नंट असतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे जसं तुम्ही विचारलं होतं आणि ज्यांना रक्तक्षय असलेल्या व्यक्तींना या सगळ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी तपासणी करून घ्यायला पाहिजे. विटामिन बी 12 च्या गोळ्या किंवा इंजेक्शन हे घेऊन त्याचं प्रमाण पूर्ण करायला पाहिजे. पण हे सगळं स्वतःहून नाही करायचं, कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की योग्य आहार, योग्य तपासणी आणि योग्य वेळी उपचार याच्यामुळे विटामिन बी 12 ची कमतरता सहज टाळता येते आणि निरोगी जीवन जगता येते.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
1: खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहित झाली अबाउट विटॅमिन्स. सो थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: सो आज आपण सेलिब्रेट करतोय रक्षाबंधन. आरजी अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की यार तुमच्या भावासोबत बहिणीसोबत काही तुमच्या आठवणी असतील रक्षाबंधनच्या, किंवा काही स्पेशल मोमेंट असतील तर आमच्यासोबत शेअर करा. तर आता आपल्यासोबत आपली कॉलर आहे कोमल. हॅलो कोमल.
1: हॅलो,
0: कशी आहेस तू?
1: मस्त. तुम्ही?
0: एकदम मस्त. तर काय तुझ्या आठवणी आहेत?
1: रक्षाबंधनाच्या खूप जास्त आठवणी आहेत. पण एक, मी घरात मोठी बहीण आहे सगळ्यात जास्त, मला सगळे छोटे भाऊ आहे. तर मला असं कधी हे प्रोटेक्टेड कोण पप्पाच होते ना, पण असे जसे जसे भाऊ थोडे असे मोठे व्हायला लागलेत ना, तर असं काय लागले की भाऊ छोटा असो किंवा मोठा तो खूप जास्त पजेसिव्ह असतो बहिणीबद्दल आणि प्रोटेक्टेड पण असतो. एक मोमेंट आठवतो मला, मी आत्यामध्ये कोल्हापूरला जात होती. मी त्याला कॉल केला की दादा मला, म्हणजे तो लहान आहे पण मी त्याला दादाच म्हणते, दादा मला ना पैसे लागतात 500 रुपये पाठव ना. तो म्हणलं कुठे जाते? म्हणलं कोल्हापूरला जाते. मी त्याला 500 रुपये मागितल्याच्या नंतर त्याने मला 1500 रुपये पाठवले होते. तेव्हा असं फील झालं की पप्पाला आपण 500 मागतो तर 1000-2000 येतात ना. तर म्हणलं छोटा भाऊ आता मोठा झालाय, तो एक प्रोटेक्टेड होऊन गेलाय असं फिलिंग आली ना. तेच रक्षाबंधन झाडू म्हणजे असं बहीण म्हणून एक आपल्याला असं वाटतं ना की
0: आठवणी असतील अशा प्रिय प्रिय तर मला कॉल करून नक्की कळवा 9359320080 या नंबरवर. आणि ऐकत राहा
2: ओनली ऑन MGM 90.8.

0: What's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 93717142 65 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315454.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

गाव मोठ वर्क गान, गाव मोठ वर्क गान, तन्मात्राच्या तलर फरचा बिगी बिगी बिगी बिगी डौनान डौनान, गाव मोठ वर्क गान, गाव मोठ

पोट चालली मया तू माझ्या काकू वाजते कुई कुई पाटात पाणी झुळझुळवानी फुलवीत जाते जाई दुई चालली मया तू माझ्या काकू वाजते कुई कुई आणि पाटात पाणी झुळझुळवानी फुलवीत जाते जाई दुई धरती माता येई नाता मी तू नाही रोले गाव मोठ वरत गाणे गाव मोठ

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे RJ भूषण। मित्रांनो, आजचा दिवस खूपच खास आहे, कारण की आज आहे रक्षाबंधन, भाऊ बहिणीचं नातं, म्हणजे थोडं प्रेम, थोडी मस्ती, बाकी दिवसभर भांडण। लहानपणी रिमोट साठी झालेलं भांडण असो किंवा एकमेकांच्या वस्तू विदाउट परमिशन वापरणं असो, पण गरज पडली की सगळ्यात आधी आठवतो तो भाऊ किंवा बहीण। आज राखीच्या निमित्ताने या सुंदर नात्याला एक छोटस सॅल्यूट, आणि तुमच्या आयुष्यातल्या त्या खास भाऊ किंवा बहिणीला मनापासून हॅपी रक्षाबंधन। चला मग आजचा दिवस सुरू करूया एका छान विचाराने। नाती जपण्यासाठी मोठ्या गिफ्टची गरज नसते, कधी कधी फक्त काय रे बरं आहे ना एवढं विचारणं पुरेसं असतं। MGM रेडिओ 90.8 FM वर तुमच्यासोबत राहूया, कारण की आजचा दिवस आहे नात्यांचा, आठवणींचा आणि अर्थातच राखीच्या गोड धमकीचा। ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: best option for you. Course is accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादा श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स.
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
1: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
2: द्वारकादा श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
1: ही ऑफर 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादा श्याम कुमार, फूड कोर्ट 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

नो तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि राखी बांधली की बहिणीला आठवतं की माझा भाऊ माझ्या सोबत आहे आणि भावाला आठवतं की आता खर्च किती होणार. पण जोक सपाट, रक्षाबंधनाचा खरा अर्थ गिफ्ट किंवा पैशांपेक्षा खूप मोठा आहे. भाऊ असो बहीण असो, आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्या सोबत आपण कितीही मोठे झालो तरी चाइल्डहूड परत जगतो. एकमेकांची सिक्रेट्स माहिती असतात, जुन्या चुका माहीत असतात आणि म्हणूनच कदाचित हे नातं इतकं स्पेशल असतं. आज राखी बांधताना किंवा शुभेच्छा देताना एक गोष्ट नक्की सांगा, तू आहेस ना म्हणून बरं वाटतं. आणि हो, भावांनी हे वाक्य बोलण्याआधी गिफ्ट देऊन ठेवलेलं जास्त सेफ. पुन्हा एकदा सर्व भाऊ बहिणींना हॅपी रक्षाबंधन. ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, रक्षाबंधनाच्या या खास दिवसासोबत आज आणखी एक खास दिवस आहे। आज आहे वर्ल्ड संस्कृत डे, म्हणजे विश्व संस्कृत दिन। संस्कृत म्हटलं की काही जणांच्या डोळ्यासमोर लगेच शाळेचं ग्रामर आणि कठीण श्लोक येतात, पण संस्कृत ही फक्त पुस्तकात किंवा श्लोकांमध्ये असलेली भाषा नाही। भारतीय साहित्य, तत्वज्ञान, विज्ञान, आयुर्वेद आणि आपल्या ज्ञान परंपरेत संस्कृतचं खूप मोठं योगदान आहे। आणि गंमत म्हणजे आपल्या रोजच्या बोलण्यातले अनेक शब्द संस्कृत मधून आलेले आहेत, आणि म्हणून आज संस्कृत दिनानिमित्त एखादा कठीण श्लोक पाठ करण्यापेक्षा आपल्या भाषेचा आणि त्यामागच्या समृद्ध परंपरेचा थोडा अभिमान बाळगूया। विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने भाषेला सलाम। ऐकत रहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक ज्ञान एक फ्री मिळवा। स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स।
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
2: म्हणजे स्टाईल डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
1: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562, आणि चिकलठाणा 9765822991।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमडीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। चलो भाई लोगो, आप थोड़ा सा चाइल्ड मोड ऑन करते हैं, कारण की मित्रांनो आज आहे इंटरनॅशनल रीड कॉमिक्स इन पब्लिक डे, म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये कॉमिक्स वाचण्याचा दिवस। कॉमिक्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चाचा चौधरी, साबू, नागराज, सुपरमॅन, स्पायडरमॅन असे कितीतरी कॅरेक्टर्स येतात। लहानपणी अभ्यास कर असं सांगितलं की पुस्तक उघडायचं आणि 2 मिनिटांनी त्याच पुस्तकाच्या आत कॉमिक्स लपवून वाचायचं, हा अनुभव किती जणांचा आहे। कॉमिक्सची मजा अशी असते की फक्त काही पेजेसमध्ये पूर्ण स्टोरी, त्यात ह्युमर प्लस ॲडव्हेंचर मिळायचं आणि त्या गोष्टींमधून इमॅजिनेशन सुद्धा भन्नाट वाढायचं। तर मित्रांनो, आज पब्लिकमध्ये कुठेतरी कॉमिक वाचताना एखादा माणूस दिसला तर त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू नका, कदाचित तो आजचा दिवस सेलिब्रेट करत असेल। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है आणि मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, शहरात नुकत्याच झालेल्या मशीनच्या झुंजीच्या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आयोजकांविरोधात FIR दाखल केली आहे. प्राण्यांवरच्या क्रूरतेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मित्रांनो, अशा पारंपरिक कार्यक्रमांमध्ये मनोरंजनासोबतच प्राणी आणि सार्वजनिक सुरक्षेचाही विचार होणं तितकंच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, शहरात काय घडतं यावर लक्ष ठेवत राहूया आणि आपल्या शहराच्या बातम्या, अपडेट्स आणि महत्वाच्या घडामोडीसाठी ऐकत रहा MGM Radio 90.8 FM, साथ है तो बात है.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
5: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
6: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
5: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
6: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
5: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, फिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है आणि मी आहे RJ भूषण। मित्रांनो, एक बॉलिवूडची खास अपडेट आहे, कारण की विषय आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशा भोसले। आशाताईंच्या आवाजाने कित्येक पिढ्यांना वेड लावलंय आणि आता त्यांना एक खास ट्रिब्यूट देण्यासाठी आशा फॉरएव्हर नावाचा एक प्रोजेक्ट तयार होतोय। या ट्रिब्यूट मध्ये एकाच वेळी बॉलिवूडचे 3 मोठे स्टार्स दिसणार आहे, आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान। विशेष म्हणजे आशा ताईंचं फायनल रेकॉर्डेड सॉन्ग देखील या प्रोजेक्टचा भाग असणार आणि ते त्यांच्या जन्मदिवशी रिलीज करण्याची तयारी आहे। म्हणजे एका बाजूला 3 सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला आशा ताईंचा आवाज, म्हणजे एकदम ब्लॉकबस्टर कॉम्बिनेशन। आणि खरं सांगायचं तर काही आवाज फक्त गाणी गात नाही तर ते आपल्या आठवणींचा भाग बनतात आणि आशा ताईंचा आवाज हा त्यापैकीच एक। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, आपला मोबाईल सकाळपासून आपल्या हातात असतो, त्यानंतर कामासाठी लॅपटॉप, त्याच्यानंतर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, म्हणजे डोळ्यांना आपण लिटरली फुल टाइम जॉब दिलेला आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक सिंपल रूल 20-20-20। तर दर 20 मिनिटांनी स्क्रीन पासून नजर हटवा आणि किमान 20 फीट म्हणजे साधारण 6 मीटर दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंद बघा। यामुळे सतत जवळ बघण्याचा होणारा आय स्ट्रेन आणि ड्राय आईज कमी करण्यासाठी मदत होऊ शकते। आणि हो, रूल फॉलो करताना मोबाईल बंद ठेवून 20 सेकंद दूर बघायचंय, मोबाईल मध्येच 20-20-20 सर्च करायचं नाही। हा छोटासा ब्रेक पण डोळ्यांसाठी मोठा आराम। त्यामुळे पुढच्या वेळी 20-20-20 हा रूल लक्षात ठेवा आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM।

0: सो आज आपण सेलिब्रेट करतोय रक्षाबंधन. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि मी तुम्हाला विचारलो होतं की यार तुमच्या भावासोबत बहिणीसोबत काही तुमच्या आठवणी असतील रक्षाबंधनच्या, किंवा काही स्पेशल मोमेंट असतील तर आमच्यासोबत शेअर करा. तर आता आपल्यासोबत आपली कॉलर आहे कोमल. हॅलो कोमल.
1: हॅलो,
0: कशी असतो?
1: मस्त.
0: एकदम मस्त. तर काय तुझ्या आठवणी आहेत?
1: रक्षाबंधनाच्या खूप जास्त आठवणी आहेत. पण एक मी घरात मोठी बहीण आहे सगळ्यात जास्त, मला सगळे छोटे भाऊ आहे. तर मला असं कधी हे प्रोटेक्टेड कोण पप्पाच होते ना, पण असे जसे जसे भाऊ थोडे असे मोठे व्हायला लागलेत ना, तर असं काय लागले की भाऊ छोटा असो किंवा मोठा तो खूप जास्त पजेसिव्ह असतो बहिणीबद्दल आणि प्रोटेक्टेड पण असतो. एक मोमेंट आठवतो मला, मी आत्यामध्ये कोल्हापूरला जात होती. तर मी त्याला कॉल केला की दादा, मला म्हणजे तो लहान आहे पण मी त्याला दादाच म्हणते, दादा मला ना पैसे लागतात 500 रुपये पाठव ना. तो म्हणलं कुठे जाते? म्हणलं कोल्हापूरला जाते. मी त्याला 500 रुपये मागितल्याच्या नंतर त्याने मला 1500 रुपये पाठवले होते. तेव्हा असं फील झालं की पप्पाला आपण 500 मागतो तर 1000-2000 येतात ना. तर म्हणलं छोटा भाऊ आता मोठा झालाय, तो एक प्रोटेक्टेड होऊन गेलाय असं फिलिंग आले ना. तेच रक्षाबंधन झाले म्हणजे असं बहीण म्हणून एक आपल्याला असं वाटतं ना की आपला भाऊ मोठा झाला.
0: या थँक्यू कोमल, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.
1: थँक्यू.
0: आणि तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: तुम्हाला पण.
0: या सो मित्रांनो, जर तुमच्या काही रक्षाबंधनाच्या आठवणी असतील अशा प्रिय प्रिय, तर मला कॉल करून नक्की कळवा 9359320080 या नंबरवर. आणि ऐकत राहा ओनली ऑन MGM 90.8.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 9067612000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: जरूरत है।
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761200.
3: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट